0: Para rete hadia gen Stephen baddo kolle hama komme faro kwes program getere datme maseke kora ikanta mete ko den bahan ahulware korumge gotun hama kureben hore kanta kodi kodi kanta tat kwetere datme maseke korani ekam fori hama kureveto hama ekam me bandiga ves me ali alo ala na se hetere ve उम्मीद करनी हम तीख तरह कम में कुछ जाके वैसे दिवे ही बस ते के लोबे वा दिवे ही बहु के बैनों एक एम में है वो तो का हिफा दिवे ही बस इसको रा कुदिन तक वाण कम मिहारो गुड़ा ले फमियोती इस कारना अस्सलाम वालेकुम
1: वालेकुम सलाम
0: इस कार
1: लब्बो
0: कहने हालो
1: अल्हम्दुलिल्लाह
0: रंगारो तत्त्व हालो कहने ता तत्त्व हालो सिरात करे त
1: Mihar hama mini program adwa halam.
0: Ege kurin ki kolli?
1: Ege kurin dunya kandini.
0: Dunya kandini. Kunkal dunya mi gengolani?
1: Ringnek.
0: Ege vara bodu echetta.
1: Adi vara kuda.
0: Adi vara kuda. Ege datame boni saizum vara bodu konghe hodnani. Saizum bodu konghe hodna dunya ves kuda. Umurun kuda ya kuda vane tado. Saizum bodu echche.
1: Labba
0: saizum vara podu ichetto okay masalenne ehem ve ma masekke ebay de masekkate kom masekkate kollani
1: guruwatum
0: fashani guruwatuka haing alifa akortam meheri egeteren kafu meoti negifa
1: alif
0: kam yoti kom masekkate to hinga balala
2: fikoy
0: Alifum me far me leboni fikoy me masekata ngase badal inge ta iskarna
1: nenge
0: me har me wagota ki tatta me kiya den listenge elistum iskan waki kollam vi kiyavam benu kura ichhe tatte fa kola bonel den vi kiyavam benu kura ichhisa ki kobato me listunge
1: labba
0: listu kam hore ichhisa ki ambu galang अन्नार फेर फालो फंसुर कुरुंबा आफल फतिगण फोय
1: सुकोलु का बेनुं कुरणी गलमा फंसुरा फतिगंडा होता
0: तो रचेंगे बे
1: नहीं
0: यागी यहाँ यागी इनका पुणे में हम जवाब इस यहाँ यागी इनका मार को देते हैं बड़े नहीं पारा रागड़ोंगे एमवे मा फुरतम मसेकिंग हम फेमफद बोला हा फसे हन कामयाब कोला है देममे अति वाहक्यो वाहक्यो तैयार ता
1: तैयार
0: मी कोडा कोडा याना मम्मे आ बप्पा याना देके वर लोपिवे ए नमस याना कुदि कुदि कंते तव का रोली अन्नाती याना गे मेंबर फैन वर देरवे एकमा याना गे मेंबर फैन एने न सेहत तेरवे देमानी केने
1: याना गे मेंबर फैन न सेहत दिनु बप्पाहु ege pahun yana ekantatta rangalu kuri
0: yana ge mamba fan yana nase hatenum ekantatta yana rangalu kurta
1: labba
0: emme ma yana avara paswe saha kujja kadda meve iskan
1: labba
0: me doskol chutti doskol to school
1: yes
0: school chutti ve ma konkame miotti ehnya amukor nukureve kantatto geteren konkame kora iskan iskan deni midoskol
1: rashaka gosli
0: konishka media mifar
1: faf atolo nilandu
0: faf nilandu tatraste ame faf nilandu ekamei mi ge thing haru kuri hemme ma mihara era pala fa var badal tang asakanne ghunnani to
1: labba
0: nilandu inge me fahak korani konkame iskarna ne metafatu ka menon
1: era tu gainde vevu piatane eki warab bodu wale bappa idi kari bunedini uri ga rasge panun e eni sem waranne
0: meharu etan honnani kihena adives me beenu kur
1: kolla fa meharu honnani mas ala fa
0: reeti kolla ma fingandeng hendo mas fingandeng hem meharu honnani
1: labba
0: ek meharo etang ekotaka meum beenu men nokore do
1: labba
0: ema kuriga eha muhimmu ಬೇಣು ಮೇ ಕೊಫರ್ ತಣಪೇ ಮರ ಹಾಸ ತಣಕ ಮೇವಣಿ ಮೇ ನಿಲಂದುಗೆ ವೇವುದು ಇಸ್ಕಾಂಡ್ ಗುರುವತ ಗೊಸ್ಸ ಎಬಂಗೆ ಎಮೇ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಿಮ್ಮಂತೆ ಅಡು ಹಾದಚ್ಚೆ
1: ಓಕೆ
0: ಎಬತ್ತ ಇಸ್ಕಾಂಡ್ಗೆ ಫರಾತುನ್ ದೇಣ ಹದಿಯಾ
1: ಲಬ್ಬ
0: ಕೊಂಗ್ ಹದಿಯಾ ಮೇದು ಮೇತಿ
1: ರಾವರೆ
0: ರಾವರೆ ಅವ ಹಕ್ಕಿಯಾವ

0: A world of rewards with the first Sharia-compliant credit card in the Maldives.
1: Sadhuade, ishinde.
2: Kamuk to alwanda goalevi.
1: Sadhuake hawalkura kubemasekates, vara farwateri kamae kirangala kura mozefe. Aharem belius, nubelius, urihakames tikurane vara zima daru kamaeko. Ekam fahagako shukurada kuramegan goali.
2: Shukuria, sir.
1: Tigotang abades kuria de. Tihivara farwateri kang dokon nulatinge.
3: Assalamu alaikum.
4: Wa alaikum salam. Donta halu kineta.
3: Donta halu rangaru. Fatun ko bali ve uleka ingeta.
4: Aa donta. Komme do ko salu bala. Beenu mahiteri ka for ko temu midani. Donta kambudu noe. Fatun ko ko ekanya noane. Kokko ekanya uleti doctor da kam ve stativaneta. Ehem ve mekam ve sar me vara farwa teri kamai ki ebakora.
5: दुनिया के हतरु बितु
6: राजे के उतुरा देखुनु
5: खबरा मालूमात
6: उठ में नेति सविस कडीरु
5: दिवे ही राजे के आडु
6: एंहा सतरस्ते का सालिस नुए किलोहर्ट्ज मीडियम वेव अध्यनुए मेगाहर्ट्ज एफएम बैंड
7: ಗಡಿಂಗ್ ಫತಿಯು ಹತರಿಜ್ಜೆಹಿ ಮೀ ದಿವೆಹಿ ರಾಜ್ಯಗಡು